दर्दे दिल हो, दर्दे दिल हो, दर्दे दिल। गैर से बिल्कुल ही उठ जाए नजर, तू ही तू आए नजर देखो जिधर, तू ही तू आए नजर देखो जिधर।